भारी कहिबू काठारे आहे राजपाल तुम्भे पोरा राजे नीति ताळो आहे राज।